0: गिलास तुम कुफा भी
1: रिफा म्यांस नुल्ला नुना ते म्यांस अंतिक्यां सया आर्मा नाम प्यास यान रतेरे का देते तंबाओप शिक्या ते मनुना न फितुंड्रान आर जान मनुना फितुंड्रान सान्या ते म्यांस फात म्यांस से जकूर फा म्यांस आम फा पंसुना आर म्यांस न्या पंदे न फितुंड्रान मते त्या मायनो ने बात क्यान फरानीस नानांगना आर नीस नताक्यान तीफा ना फोशांतिया Ranis voluana, colonel Mikaela, Faruan Malakas Miaramenga, Arsa Tikanum Tenenzan. Tisabakinandan Zan, Tisabakanis Lutian Zania, Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenti, Kademano Hotsovans Keritaret, Simaistateranan, Fanvana, Sinfanavoisen Tom Tifirenti, Tsmur Zan, Sart Zan. Kanefa tsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony ho tanterahantsika ary tsika dia manampy ary rehefa manampy a dia tena manampy marina miteraka vokatsoa ho an'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy